0: ಸಾಂಗ್ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ದೀಪಾನಿ ಅವತ್ತ ಸಾಯಿಗು ಆತ್ಮ
1: बाट बोलिरहेका छौं थाहा खबर अनलाइनमा थाहा संचार र थाहा खबर .com बाट पनि सुन्न सकिन्छ।
2: हिजो